सुंदर दिसे गछ फल फूल थिले नारी सुंदर दिसे बेल बसर बेले फूल खोची होई थिले हेतौ थिबी ननी दिने छने तोके हेतौ थिबी ननी दिने छने तोके तमर।